नर सहस समप ते नर दुलिच बह ते नर उथप बिथप सुख लहे ते नर संसार मह अप पट रिप मद ते सकियत ते नर जालप पण गुर अमरदास।